0: उठा माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचा का? मी तुझे घर जाने जी घर, मी छम्मा छलो तू माजा किंग किंग किंग।

0: उठा माझा किंग, ओ माझे किंग।
1: मी
0: घरी नाही जायचं का? मी तुझे घर जाने जी घर, मी चमक छलो तू माझा किंग किंग किंग किंग।
2: जब शाम को चाहिए एंटरटेनमेंट का ओवर